अमृत साची वाणी पूरा भाग हर नाम समाणी सिद्ध साधक तरसे सब लोए पूरा भाग प्राप्त होए सब किछ साचा साचा है सोए उत्तम ब्रह्म पछाण कोए सच साचा सच आप दिरड़ाए नानक आपे वेखे आपे सच लाए सब किछ साचा साचा है सोए उत्तम ब्रह्म पछाण कोए सच साचा